आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ। भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत। आता सविस्तर बातम्या। अपशब्द आणि द्वेषातून कोणत्याही समस्या सुटू शकत नाहीत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। भरकटलेल्या तरुणांबद्दल सहानुभूती बाळगण्याचं आवाहन करत त्यांना शिक्षा करण्याऐवजी राष्ट्रनिर्मिती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून योग्य मार्गावर आणलं पाहिजे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरून जारी केलेल्या ध्वनिचित्र संदेशात व्यक्त केलं। नुकत्याच झालेल्या आंदोलनातील तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवण्याऐवजी समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। केंद्रीय मंत्रिमंडळाने काल 5070 कोटी रुपयांच्या ऊर्जा साठवणूक प्रणालीसह असलेल्या तरंगत्या सौर फोटोव्होल्टाईक प्रकल्प विस्तारासाठी प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजना मंजूर केली। या योजनेअंतर्गत 5000 मेगावॅट क्षमतेचे तरंगते सौर प्रकल्प उभारले जाणार आहेत। समुद्र किनाऱ्यालगतच्या सागरी क्षेत्रातील शोध मोहीम समुद्र मंथन योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2030-31 पर्यंत पुढे सुरू ठेवण्याकरताही मंजुरी दिली असून विस्तारित खेलो इंडिया योजनेला आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या वाढीव मदतीलाही मंजुरी दिली आहे। नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेली कथित पोलीस कारवाई आणि इतर अनेक मुद्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। काल रात्री ते पुण्यात दाखल झाले। लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आज अमित शहा यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्याआधी शहा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणार आहेत। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। यानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य विचार आणि सामाजिक कार्य हे केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून संपूर्ण जगाला प्रेरणा देणारं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। ते काल घाट

0: ऊपर इथल्या चिराग नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आणि स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित शोषित आणि कष्टकरी समाजाच्या न्याय स्वाभिमान आणि हक्कांसाठी समर्पित केलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। तर आरटी ही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची संस्था ठरेल असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण अभियान राज्यभर वेगानं सुरू असून 16,96,201 लाभार्थींपैकी जुलै महिना अखेर 8,33,223 शेतकऱ्यांचं म्हणजे जवळपास 50% आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे। योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं पूर्ण करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि सर्वसमावेशक संस्कृती आहे। पाश्चात्य विचारसरणीपेक्षा भारतीय भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची आज गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। मुंबईतील घाटकोपर इथल्या SPRJ कन्याशाळेत आयोजित सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमात बोलत होते। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे। जलसंपदा विभागाच्या 31 जुलैच्या अहवालानुसार राज्यातील 3,029 धरणांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठा 65.24% पोहोचला आहे। राज्यातील प्रमुख धरणांपैकी पुणे विभागातील खडकवासला धरण 100% भरलं असून भामा आसखेड उजनी वीर राधानगरी मोडकसागर आणि तानसा ही धरणंही जवळपास पूर्ण क्षमतेनं भरली आहेत। कोयना धरणात सुमारे 81% तर पानशेतमध्ये 98%हून अधिक पाणीसाठा आहे। नाशिक विभागातील भाम ओझरखेड वाघाड आणि तिसगाव ही धरणं 100% भरली आहेत। यंदा राज्यात अनेक ठिकाणी पावसानं थोडी उशिरा हजेरी लावली असली तरीही आता पुरेसा पाऊस झाल्यानं राज्यावरचं पाणी टंचाईचं संकट दूर झालं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पीक पाण्याच्या परिस्थितीविषयी जाणून घेऊया आमच्या संभाजीनगरच्या प्रतिनिधीकडून।
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या जून आणि जुलै या पहिल्या 2 महिन्यात सरासरी 262 मिलीमीटर पाऊस होतो। यंदा जून महिन्यात सरासरीच्या 86% तर जुलै महिन्यात सरासरीच्या सुमारे 154% पाऊस झाला। पावसानं या 2 महिन्यात सरासरी पार केल्याचं दिसत असलं तरीही पावसाचे दिवस मात्र कमी झालेले आहेत। दरम्यान फक्त छत्रपती संभाजीनगर साठीच नव्हे तर मराठवाड्यात सिंचन आणि पेयजलासाठी महत्वाच्या असलेल्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 75% वर पोहोचला आहे। जिल्ह्यात खरीपाचं पेरणी क्षेत्र सुमारे 6,81,904 हेक्टर असून यापैकी 88.87% म्हणजेच 6,06,021 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। यामध्ये सर्वाधिक 2,70,000 हेक्टरवर कपाशी 2,00,000 हेक्टरवर मका 43,000 हेक्टरवर सोयाबीन 70,000 हेक्टरवर कडधान्य तर प्रत्येकी सुमारे 8,000 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया आणि भरड धान्याची पेरणी झाली आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर।
0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रात तंत्रज्ञान विभागात कार्यरत असणारे विजय सोनवणे यांनी काल स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली। गेली 34 वर्ष त्यांनी आकाशवाणीच्या तंत्रज्ञान विभागात काम केलं। ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं परवा रात्री कोहिनूर ही 4 मजल्यांची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे। NDRF भिवंडी अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनानं या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य राबवलं। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रभावित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले। दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे। पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेनं 42 अतिधोकादायक इमारतींमधील 852 रहिवाशांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

तसंच या इमारतींचा पाणी पुरवठा आणि वीज जोडणी तोडण्यासाठी पालिकेनं कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कालही शानदार कामगिरी केली. जुडोमध्ये अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदक पटकावलं. भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं रौप्यपदक जिंकलं. या स्पर्धेत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्य पदक अशी एकंदर 23 पदकं सध्या भारताच्या खात्यात आहेत. राज्यात काल सर्वदूर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. धुळे जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. नंदुरबार जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील चांदसैली घाटात मोठी दरड कोसळली. तर गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला. गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं राज्यातल्या अनेक भागात नुकसान झालं असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी 6 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण बेपत्ता आहेत. दरम्यान आजही धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा घाट परिसराला अतिमुसळधार पावसाचा तर ठाणे पालघर रायगड नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातील भरकटलेल्या तरुणाईला योग्य मार्गावर आणणं आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी 5 वर्ष मुदतवाढ. भिवंडीमध्ये इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू आणि राज्यात सर्वदूर पाऊस. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा तुम्ही ऐकताय न्यूज ऑन एअर ॲपवर आणि 100.1 MHz वर. मी तन्वी गुंडे आहे तुमच्यासोबत. कार्यक्रम सुरू झालाय मनस्पर्शी, आणि या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत मनाच्या प्रवासाच्या एका अनुपम अद्भुत अशा आविष्काराविषयी. तर त्याविषयी आपल्याला गप्पा मारायच्याच आहेत, पण कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीताने.

तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच आपण बोलतोय स्वप्नांविषयी. तो आविष्कार म्हणजेच स्वप्न. स्वप्न पाहायला किंवा दाखवायला पैसे मोजावे लागत नाहीत. सुंदर स्वप्न खरी ठरली तर आनंदाला उधाण येतं आणि खोटी ठरली तर फारसं मनस्तापही होत नाही. एखादं स्वप्न भंगलं म्हणून कोणी ऊर पडवून घेत नाही. प्रत्येकालाच रोज स्वप्न पडत असतात, पण सगळीच स्वप्न ही नियंत्रित किंवा सुबोध नसतात. म्हणजे पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या घटना किंवा मनातल्या सुप्त इच्छा या स्वप्नांमध्ये प्रतिबिंबित होत असतात. बहुतेक वेळा आपण स्वप्न पाहतोय हे सुद्धा आपल्याला जाणवत नाही, आणि जेव्हा जाणवताना तेव्हा त्याचा आनंद मात्र खूप वेगळा असतो. आपल्याला आपल्या दुःखाच्या खोल डोहातून बाहेर येता येतं. नावडत्या व्यक्तीच्या किंवा आठवणींच्या, अडचणींच्या, प्रसंगांचा सामना देखील आपल्याला स्वप्नातच करता येतो. रोजच्या जगण्यातील घटनांची ठरवून उजळणी करता येते. नवनव्या कल्पनांचा जन्म स्वप्नांमधून होतो, आणि नुसतीच आपल्याला गंमतही स्वप्नामध्ये करता येते. स्वप्नांवर नियंत्रण मिळवता आलं तर किती भारी असंही काही जणांना वाटतं.

मंडळी, लहानपणी आपण सगळेच खूप मोठी स्वप्न पाहत असतो. म्हणजे कोणाला डॉक्टर व्हायचं असतं, कोणाला शिक्षक व्हायचं असतं, कोणाला क्रिकेटपटू, तर कोणाला अंतराळवीर. तेव्हा त्या स्वप्नांना काहीच मर्यादा नसतात, कारण तेव्हा भीती नसते, तुलना नसते. आणि हे शक्य आहे का असा प्रश्नही तेव्हा आपल्याला कोणाला पडत नाही. पण आपलं जसजसं वय वाढत जातं तसं मात्र वास्तव समोर येत राहतं. जबाबदाऱ्या वाढतात आणि काही स्वप्न ही मागे पडतात, काही बदलतात आणि काही मात्र मनात घर करून राहतात.

0: मंडळी, स्वप्न तीन असतात जी झोपेत दिसतात, तर स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत, असं भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे. हे किती प्रेरणादायी आहे ना. म्हणजे स्वप्न ही अशी गोष्ट आहे जी माणसाला रोज सकाळी नव्या उत्साहाने उठायला भाग पाडते. आपण इतकी धावपळ का करतो, एवढी मेहनत का करतो, कारण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक स्वप्न असतं आणि ते आपल्याला सतत सांगत असतं की आणखी थोडा प्रयत्न कर, अजून हार मानू नकोस. या स्वप्नांविषयी अजून बोलायचंच आहे, पण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊयात.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: खरं तर स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. स्वप्न पाहण्यासाठी केवळ डोळे पुरेसे असतात, पण ते पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत, संयम आणि सातत्य लागतं. सध्या आपल्याला माहिती आहे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहेत आणि त्यात भारताला यावर्षी पॅरा पॉवर लिफ्टिंगमध्ये पहिलं कांस्य पदक मिळवून देणारा झंडू कुमार हा बक्षीस मिळाल्यानंतर माध्यमांना मुलाखत देत असताना म्हणाला की मला असं वाटतंय जणू मी आकाशात उडतोय. हे माझ्या कारकिर्दीतलं पहिलंच पदक आहे. माझ्या मनात एकच स्वप्न होतं, ते म्हणजे पदक जिंकायचंच, काहीही करून पदक जिंकायचंच. बेताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये भाजीपाला विकून, प्रसंगी आपली ई रिक्षा विकून आणि प्रचंड मेहनत घेऊन तो तिथवर पोहोचला होता आणि त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. तो अक्षरशः ते स्वप्न जगला. आणि केवळ तोच नाही तर त्याच्याबरोबरीने या स्पर्धेत असलेले अनेक खेळाडू हे मेहनत करून जिद्दीच्या बळावर आपलं स्वप्न पूर्ण करताना आपल्याला दिसतात.

मंडळी, स्वप्न पूर्ण करत असताना अनेकदा आपण पहिल्याच अपयशानंतर निराश होतो. वाटतं की हे आपल्याकडून आता होणार नाही. पण खरं पाहिलं तर प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाच्या अनेक अशा कथा असतात. फरक फक्त एवढाच असतो की त्यांनी त्यांचं स्वप्न सोडलेलं नसतं. स्वप्न पाहताना वास्तवाची जाणीवही तितकीच आवश्यक असते. केवळ कल्पनांमध्ये रमून चालत नाही. स्वप्नाला कृतीची जोड मिळाली की ते ध्येय बनतं. मेहनत, शिस्त, सातत्य, योग्य नियोजन आणि स्वतःवरचा विश्वास ही स्वप्न पूर्ण करण्याची पाच महत्त्वाची पावलं आहेत. यश कधीही एका दिवसात मिळत नाही. अनेकदा वर्षानुवर्षांच्या प्रयत्नांनंतरच ते आपल्या दारी येतं. पण त्या काळातही स्वप्न जिवंत ठेवणं हीच खरी परीक्षा असते.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भारतीय वायुसेना में अग्निवीर वायु म्यूजिशियन बने. प्री रजिस्टर्ड भर्ती दिल्ली और बेंगलुरु में 31 अगस्त से 9 सितंबर 2026 तक आयोजित की जा रही है. अधिक जानकारी के लिए www.iafrecruitment.edcil.co.in पर जाएं.
2: मंडळी, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हायलाच हवं असं काही नाही. काही स्वप्न अपूर्ण असतात, पण ती सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातात. संयम शिकवतात, वास्तवाची जाणीव करून देतात आणि स्वतःला ओळखायला मदत करतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नही कधी वाईट नसतात, ते आपल्याला अधिक मजबूत बनवतात. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण स्वप्नांचा पाठलाग करतोय, पण खरं तर स्वप्नच आपला पाठलाग करत असतात, आपल्याला घडवत असतात. गंतव्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं असतंच, पण त्या प्रवासात आपण कोण बनतो हे त्याहून अधिक महत्त्वाचं असतं.

स्वप्नांना वयाचं बंधन कधीच नसतं. म्हणजे बालपणामध्ये ती निरागस असतात, तरुणपणी ती धाडसी असतात, आणि वृद्धापकाळात ती अनुभवांनी समृद्ध झालेली असतात. माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची स्वप्नही जिवंत असतात. पण ज्या दिवशी माणूस स्वप्न पाहणं थांबवतो, त्या दिवशी त्याच्या आयुष्यातला उत्साह हरवू लागतो. नवीन काही शिकायचं, नवीन प्रवास करायचा, एखादी कला आत्मसात करायची किंवा समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं, ही सुद्धा स्वप्नच आहेत की. जोपर्यंत माणूस स्वप्न पाहत राहतो तोपर्यंत तो मनाने तरुण राहतो.

श्रोते हो, अनेक श्रोत्यांचे फोन येत आहेत आणि त्यांना कार्यक्रम आवडत असल्याचं ते आवर्जून कळवत आहेत. सुहास पांडे, किशोर नाईक, श्रीपाद जोशी, प्रमोद राऊत या श्रोत्यांचे फोन आले होते आणि त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम त्यांना आवडतोय. खरं तर आपण स्वप्नांविषयी बोलतोय, पण ही जी स्वप्न आहेत ती कधीही दुसऱ्यांच्या अपेक्षांवर उभी राहू नयेत, ती आपल्या मनातून जन्माला यायला हवेत. कारण दुसऱ्याचं आयुष्य जगण्यामध्ये समाधान नसतं, स्वतःच्या स्वप्नांच्या दिशेने चालण्यातच खरी आनंदाची अनुभूती असते. आपल्याला समाज काय म्हणेल, आपल्या स्वप्नांविषयी काय म्हणेल, यापेक्षा आपल्या स्वतःचं मन काय सांगतं हे ऐकण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं ना, तोच आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं घडवू शकतो. एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊयात आणि पुन्हा आपल्या स्वप्नांकडे वळूयात.

0: रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना.
1: कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

मंडळी स्वप्न हा किती छोटासा शब्द आहे, पण त्याचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कोणासाठी ते मोठं घर असतं, कोणासाठी एखादं पुस्तक लिहिणं असतं, कोणासाठी आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करणं असतं, तर कोणासाठी फक्त मनापासून आनंदी आयुष्य जगणं असतं. स्वप्न बदलतात, माणसं बदलतात, परिस्थिती बदलते, पण एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे स्वप्न पाहण्याची माणसाची वृत्ती.

मंडळी आत्ताच एक फोन येऊन गेला होता मिलिंद टिपणीस यांचा, आणि ते म्हणाले की स्वप्नांविषयी तर आपण बोलतोच आहोत, पण दिवा स्वप्न हे सुद्धा महत्त्वाचं असतं. दिवा स्वप्न म्हणजे काय? तर जागेपणी एखादी मनात रंगवलेली कल्पना असते, तर वास्तवापासून काही काळ दूर जाऊन आपण काही वेगळं, वास्तवापेक्षाही अवास्तव अशा ज्याही कल्पना रंगवत असतो ते म्हणजे दिवा स्वप्न. तर ही सुद्धा एक छान स्वप्नांची एक बाजू आहे, याविषयी त्यांनी आपल्याला सांगितलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आणखी एक फोन आला होता, तो म्हणजे शुभांगी कारेकर यांचा. त्यांनीही कार्यक्रम आवडत असल्याचं सांगितलं आहे. आता कार्यक्रमाकडे पुढे वळूयात, कारण स्वप्न मोठी असावीत की छोटी असावीत यापेक्षा ती मनापासून आपली असावीत असं मला वाटतं, आणि आपण त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न देखील करायला हवेत. कदाचित ते पूर्ण होतील, कदाचित नाही पूर्ण होणार, पण त्या स्वप्नांच्या दिशेने चालत असताना आपण नक्कीच अधिक चांगले माणूस बनण्याचा प्रयत्न करत राहू.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोते हो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआर ऍप वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि मी आहे तन्वी गुंडे तुमच्यासोबत। कार्यक्रम सुरू झालाय युवा तरंग। तर श्रोते हो, आजचा दिवस आहे वर्ल्ड वाईड वेब दिन, म्हणजे आजचा दिनविशेष आहे वर्ल्ड वाईड वेब दिन। एका क्लिकवर जग जवळ आणणाऱ्या या अद्भुत माध्यमाचा आजचा हा विशेष दिवस आहे। एकेकाळी एखादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं, ग्रंथालयं किंवा तज्ज्ञांची मदत आपल्याला घ्यावी लागायची, पण आज तीच माहिती आपण काही क्षणात आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवरती उपलब्ध करून घेत असतो। जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीशी संवाद साधण्यापासून ते अगदी नवीन कौशल्य शिकण्यापर्यंत वर्ल्ड वाईड वेबने, म्हणजेच WWW आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा दिली आहे। पण नेमकं WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब नेमकं आहे तरी काय आणि तो का साजरा करतात, याविषयी आपल्याला बोलायचंच आहे। पण त्याआधी ऐकूया एक छानसं गाणं।

श्रोते हो, आपण बोलतोय वर्ल्ड वाईड वेब दिनाविषयी. खरं तर वर्ल्ड वाईड वेब म्हणजे इंटरनेट नाही, तर इंटरनेट हे एक नेटवर्कचं जाळं आहे आणि वर्ल्ड वाईड वेब ही त्या इंटरनेटवर चालणारी माहितीची सेवा आहे. आजकाल आपण अगदी लहान लहान गोष्टींसाठी इंटरनेटवर अवलंबून असतो, जसं की एखाद्या गोष्टीविषयी माहिती घेणं, आपले आर्थिक व्यवहार करणं, लोकांच्या संपर्कामध्ये राहणं. इतकंच नाही तर जगात चालणारा व्यापार देखील मुख्यतः इंटरनेटवरतीच अवलंबून असतो. सध्याच्या काळात वर्ल्ड वाईड वेब हे इंटरनेटचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे, कारण त्याशिवाय एकमेकांशी जोडलं जाणं हे सध्याच्या काळात तरी अशक्य आहे. म्हणूनच आपल्याकडे वर्ल्ड वाईड वेबचा सन्मान राखण्यासाठी आजचा एक दिवस साजरा केला जातो आणि तो दिवस म्हणजेच 1 ऑगस्ट.

मंडळी, आपण बोलतोय वर्ल्ड वाईल्ड वेब दिनाविषयी. इंग्लंडमध्ये जन्मलेले शास्त्रज्ञ टिम बर्नर ली यांच्या कल्पनेमधून हे वर्ल्ड वाईल्ड वेब साकार झालं. जेव्हा आपण एखादी इंटरनेटवर वेबसाईट उघडतो तेव्हा त्याच्या लिंकमध्ये पहिल्यांदा येतं ते म्हणजे www. हे www वेगवेगळ्या रिसोर्सेसचा आणि त्या लिंकमध्ये दाखवलेल्या डॉक्युमेंटचा एक संग्रह असतो, ज्यांना एकत्र करून कुठलीही वेबसाईट बनवलेली असते. आपण दररोज वापरत असलेले वेबसाईट्स, वेब पेजेस, हायपरलिंक्स आणि ब्राउझर हे सगळे त्या वर्ल्ड वाईड वेबचाच भाग आहेत. आज ऑनलाईन शिक्षण असेल, ई गव्हर्नन्स, बँकिंग, आरोग्यसेवा असतील, ई कॉमर्स असेल, सोशल मीडिया किंवा डिजिटल पत्रकारिता, या सगळ्या

सगळ्यांचा पाया हा वेबवरतीच उभा आहे. आणि या वर्ल्ड वाईड वेबप्रमाणे सध्या युवा वर्गामध्ये जोरदार चर्चा सुरू असते ती म्हणजे ए आयची, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची आणि त्यांच्या चॅटबॉट्सची. तर याविषयी एक रंजक गोष्ट आपल्याला ऐकायची आहे, पण त्याआधी ऐकूयात एक छानसं गाणं.

मंडळी, घरातलं एखादं उपकरण, कार किंवा बाईक हे जर ऐनवेळी बंद पडलं असेल किंवा एखादं छोटंसं आजारपण आलं आणि तात्पुरता उपाय जर आपल्याला हवा असेल किंवा ऑफिसचं काम करताना एखादी महत्त्वाची माहिती हवी असेल, एखादं ऑफिशियल लेटर लिहायचं असेल किंवा अगदी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी एखादी इमेज, फोटोग्राफ हवा असेल, तर आपल्यापैकी बरेच जण वळतात ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIकडे, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेकडे. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयीचा एक मजेशीर किस्सा ब्रियान चेन या अमेरिकेतल्या एका पत्रकाराने सांगितलाय. त्यांनी AIचा इंटेलिजन्स खरोखर किती आहे हे जाणून घेण्यासाठी एक प्रयोग केला होता. त्यांनी आत्तापर्यंत केलेला सर्च, सांगितलेला रिसर्च आणि मागितलेल्या मदतीच्या आधारे आपली किती माहिती आपल्या AI चॅटबॉटला आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी ChatGPT आणि Google Gemini या दोन AI चॅटबॉट्सना 4 प्रॉम्प्ट्स दिले. प्रॉम्प्ट्स दिले म्हणजेच त्यांना काही सूचना दिल्या आणि त्या सूचनांच्या आधारे त्यांना AI चॅटबॉटकडून काही उत्तरं मिळाली आणि त्या उत्तरांमधून जे काही समोर आलं ते थक्कादायक होतं. ते नेमकं काय होतं ऐकूया एका गाण्यानंतर.

श्रोते हो, आपण बोलतोय वर्ल्ड वाईड वेब या दिनाविषयी. तर आत्ताच एक संदेश आला होता आणि मिलिंद कुलकर्णी म्हणून आपले एक श्रोते आहेत जे नामिबियातून आपल्याला ऐकतायत आणि त्यांनीही कार्यक्रम आवडत असल्याचं सांगितलंय, त्यांचेही आभार. तर आपण बोलत होतो AI चॅटबॉट्सविषयी. एक अमेरिकेतले पत्रकार आहेत ज्यांनी या AIची कृत्रिम बुद्धिमत्तेचीच परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी दोन चॅटबॉट्सना म्हणजेच गुगल जेमिनायला आणि एका दुसऱ्या चॅटबॉटला ज्याचं नाव आहे चॅट GPTला दोघांनाही प्रश्न विचारले, काही प्रॉम्प्ट्स दिले आणि त्या प्रॉम्प्ट्सवरून ते परीक्षा घेण्याचं पाहत होते. तर त्यातले काही प्रॉम्प्ट्स जे आहेत ते प्रॉम्प्ट्स आपण पाहूया. त्यातला पहिला प्रॉम्प्ट होता तो म्हणजे वय, उत्पन्न, राहण्याचं ठिकाण इत्यादी कधीही न सांगितलेल्या गोष्टी ओळखण्याचं. म्हणजे आपण जर का चॅट GPTला विचारलं तर त्याने नेमकं आपलं वय, उत्पन्न, राहण्याचं ठिकाण आपण न सांगता देखील ओळखलं पाहिजे, ही ती परीक्षा होती. आणि हा अंदाज कसा लावला हे सुद्धा त्या GPTने सांगायला हवं. तर त्या दोन्ही चॅटबॉट्सनी आत्तापर्यंतच्या त्या पत्रकाराच्या गप्पांच्या आधारे त्या पत्रकाराचं वय हे जवळपास 30 आसपास असल्याचं आणि तो कॅलिफोर्नियाच्या उच्चभ्रू वस्तीत राहत असल्याचं ह्या सगळ्या गोष्टी अगदी अचूकरित्या ओळखल्या. त्यानंतर त्यांनी दुसरा प्रॉम्प्ट दिला होता. दुसऱ्या एका प्रॉम्प्टच्या मदतीने ग्राहकांच्या गोपनीयतेवर AIच्या परिणामाचा अभ्यास काय होतो ते त्यांना पाहायचं होतं. तर त्यानुसार लिंडसे ओवेन्स यांचं बिझी शेड्यूल आणि त्या एका तरुण मुलाची आई आहेत, त्यांच्या खरेदीच्या सवयी काय आहेत हे सुद्धा चॅटबॉट्सने अचूक ओळखून दिलं. तिसरा प्रॉम्प्ट होता त्याच्या आधारे चॅट GPT आणि जेमिनायने ब्रियान चेन यांचे गुण आणि अवगुण हे सुद्धा अचूक सांगितले. आणि चौथा प्रॉम्प्ट जो होता तो आणखी इंटरेस्टिंग होता. इतर कुणाला सांगितलेली आवडणार नाही अशी कोणती गोष्ट माझ्यात दिसते असं जेव्हा ब्रियान चेन या पत्रकाराने चॅटबॉट्सना विचारलं त्यावर तू लॉजिस्टिक डॅड मोडवर आलायस असं जेमिनायने बिनदिक्कतपणे सांगितलं. याचाच अर्थ काय की तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये AI किती प्रमाणात डोकावतंय याचा या सगळ्या उदाहरणांमधून प्रत्यय येतोय.

मंडळी आत्ताच मिलिंद टिपणीस आणि मंगेश म्हात्रे यांचा फोन येऊन गेला आणि त्यांना हा कार्यक्रम आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं. धन्यवाद त्यांच्या प्रतिक्रियेसाठी. तर आपण बोलत होतो AIविषयी, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी आणि वर्ल्ड वाईड वेब या दिनाविषयी. आत्ताच्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे किंवा AIमुळे जगणं सुकर झालं आहे, सुसह्य झालं आहे, हे सगळं खरं आहे. माहितीचं विश्व अगदी आपल्या बोटांच्या टोकावर आणणाऱ्या आणि जगाला एका अदृश्य धाग्यात जोडणाऱ्या वर्ल्ड वाईड वेबचा आजचा हा विशेष दिवस आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा वर्ल्ड वाईड वेब, या सगळ्यांनीच माहितीचं विश्व आपल्या हातात आणलं आहे. शिक्षण असेल, बँकिंग असेल, खरेदी, संवाद, मनोरंजन, या सगळ्याच गोष्टी अगदी एका क्लिकवरती आता उपलब्ध व्हायला लागल्यात. मात्र या सुविधांसोबत आपल्याबरोबर काही जबाबदाऱ्या देखील असतात. इंटरनेटवर मिळणारी प्रत्येक माहिती ही खरी असेलच असं नाही, त्यामुळे कोणतीही माहिती ही स्वीकारण्यापूर्वी किंवा ती इतरांना पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहणं हे गरजेचं आहे. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या ईमेल किंवा लिंक्स किंवा संदेशांवर ते विचार न करता कधीही क्लिक करणं टाळावं, कारण यामुळे आपल्यालाच धोका निर्माण होऊ शकतो. आपले पासवर्ड किंवा आपल्या बँकेची माहिती, OTP किंवा इतर कुठलीही वैयक्तिक माहिती ही कोणासोबतही शेअर करत असताना विचार करावा आणि मुळात ती कोणासोबत शेअरही करू नये. प्रत्येक खात्यासाठी मजबूत पासवर्ड देखील वापरणं हे गरजेचं आहे आणि शक्य असेल तिथे दुहेरी सुरक्षा प्रणालीचा वापर करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणखीही आपण कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी, AIविषयी, इंटरनेटविषयी गप्पा मारणारच आहोत, पण एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती घेऊयात आणि पुन्हा बोलूयात.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भारतीय वायु सेना में अग्निवीर वायु म्यूजिशियन बने. प्री रजिस्टर्ड भर्ती दिल्ली और बेंगलुरु में 31 अगस्त से 9 सितंबर 2026 तक आयोजित की जा रही है. अधिक जानकारी के लिए www.iafrecruitment.edcil.co.in पर जाएं.
2: मंडळी, आपण बोलतोय AI विषयी, वर्ल्ड वाईड वेब या दिनाविषयी. आणि आत्ताच आपण असं म्हटलं की AI सारखा जो आभासी माध्यमांचा जो खेळ आहे त्याच्यामागे आपण पळलं नाही पाहिजे. तर या डिजिटल कसाट्यांपासून

अजून स्वतःला बाहेर देखील काढण्याची गरज आहे, मानसिक स्वास्थ्य मिळवण्याची गरज आहे आणि त्यासाठी स्वतःला वेळ देणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे छोटे छोटे ब्रेक घेणं आणि इंटरनेट वर्ल्ड वाईड वेबपासून थोडा काळ लांब राहणं म्हणजेच एक वेलनेस ब्रेक घेणं हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे शारीरिक आरोग्यावरही आपल्याला कमालीचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात आणि निद्रानाश, डोकेदुखी आणि चिडचिड यासारख्या समस्या ज्या हल्ली वाढल्या आहेत, तरुण पिढीमध्ये तर जास्तच हल्ली वाढलेल्या आपल्याला दिसून येतात, कारण यांचा सगळा बहुतांश वेळ हा इंटरनेटवरतीच जात असतो. AIचा वापर केल्यामुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरल्यामुळे थोडासा हा त्रास देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे हे सगळं जर का टाळायचं असेल तर थोडं आपण स्क्रीनपासून लांब राहणं, 20-20 मिनिटांचा ब्रेक घेणं हे गरजेचं आहे. आणि हे असं करूनच ही आत्ताची जी तरुण पिढी आहे ती स्वतःला अधिक लवचिक बनवू शकेल, थोडं अधिक सहनशील बनवू शकेल. कारण थोडक्यात वेलनेस ब्रेक हे आजच्या तरुणांसाठीचं एक रिसेट बटन आहे. आयुष्याची शर्यत जिंकण्याच्या नादात स्वतःचं मानसिक आरोग्य गमावून आपल्याला चालणार नाही आहे. थोडासा मनाला विसावा देणं, छंदांना वेळ देणं आणि स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद घेणं ही आजच्या काळातली सगळ्यात मोठी गरज आहे.

0: मंडळी, आपण बोलतोय वर्ल्ड वाईड वेब विषयी, AI विषयी, कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी. तर आत्ताच एक फोन येऊन गेला होता जगन्नाथ केदारे, जे खंडाळा ब्लाइंड होममधून बोलत होते, आणि त्यांनी हे गाणं आवडत असल्याचं सांगितलं आहे. त्यांचे आभार. तर आत्ताच्या या नवनवीन तंत्रज्ञानामुळे, AIमुळे आपलं जगणं सुकर झालं आहे, सुसह्य झालं आहे, हे आपण मगासपासून बोलतोच आहोत. पण हे माहितीचं विश्व जे आहे ते आपल्या बोटांच्या टोकावर आणणाऱ्या, जगाला एका अदृश्य धाग्यात जोडणाऱ्या या वर्ल्ड वाईड वेबच्या आजच्या विशेष दिवशी आपण आपल्या जबाबदारीचंही भान ठेवायला हवं. म्हणजे या माध्यमामुळे खरं तर ज्ञानाच्या सीमा विस्तारल्या आहेत, संवाद अधिक वेगवान झाला आहे, आणि जग खरंच एक ग्लोबल व्हिलेज बनलं आहे. मात्र या सगळ्या अमर्याद संधींसोबत जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. माहितीची सत्यता पडताळणं, सायबर सुरक्षेची काळजी घेणं आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक आणि सुजाण असा वापर करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इंटरनेटचा वापर करत असताना सुरक्षित, सेफ अशा संकेतस्थळांची आपण निवड करायला हवी. मोबाईल आणि संगणकावरचे जे सॉफ्टवेअर आहेत ते नियमित अद्ययावत ठेवायला हवेत, आणि सार्वजनिक वायफायवर आर्थिक व्यवहार करणं शक्यतो तरी टाळावं. सुरक्षित इंटरनेट, सुजाण नागरिक आणि जबाबदार डिजिटल वापरकर्ता बनणं हीच वर्ल्ड वाईड वेब दिनानिमित्तची खरी शिकवण आहे, ती लक्षात ठेवूयात आणि कार्यक्रमाकडे पुढे वळूयात. यानंतर आपण भेटणार आहोत 12 वाजता रंजक सफरमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत एक छानसं गाणं ऐकूयात आणि या कार्यक्रमाचा अर्थात युवा तरंगाचा समारोप करूयात.
1: आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मैत्रिणींनो, श्रोते हो, मघाशी

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो नमस्कार, 12 वाजलेले आहेत आणि 100.1 मेगा हर्ट्जवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि मी तन्वी गुंडे तुमच्यासोबत। मंडळी, आज 1 ऑगस्ट म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आणि त्याचप्रमाणे पृथ्वी ही शेषनागावर नाही तर श्रमिकांच्या तळहातावर तोललेली आहे असं म्हणणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि आज वर्ल्ड लंग कॅन्सर डे देखील आहे। आज आपण अण्णाभाऊ साठेंविषयी बोलणार आहोत। आजच्या रंजक सफरमध्ये त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणार आहोत।

ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची महीना कशी ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीब

तुना मा दोघांची गरिबीने केली दादा तुना मा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबान झाली भाकरी तुकड्याची आणि गालवीत निघाली महिना माझी मला चांदली शुक्राची पर गावदरीला येताच कळी कोमिली तिच्या मनाची शिकस केली मी तिला हसवण्याची खैरात केली वचनाची पत्राची कारणाची दागिन्याने मोडून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची साज कोल्हापुरी वजरची गळ्यात माळ पुतळ्याची दंडा तिळा हातात गोखर मासोळ्या नाकात नस सर्जाची परी नाही उमलली कळी तिच्या मनाची आणि उरावर जगो ठेवून वाट

पुस्तकांच्या थडीची पर पैदास ही तो भलती चोरांची शिरजोरांची आईत खाऊ हरामखोर भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा नाही केली थंडीची उन्हाची पावसाची पाण्यानं भरलं खिस माझं वान मला एका छत्रीची त्या दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची मुंबई बेळगाव कारवार निपाणी गोवा सह एक बाजू राज्याची चका

साथे घर बुडाली गर्वाची म्हणे अण्णा भाऊ साथे घर बुडाली गर्वाची मी तू पणाची जुलमाची जबरीची अन्यायाची तस्कराची निकुंभलीला कत्तल झाली इंद्रजिताची आणि 14 चौकड्याचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची ती जस गत झाली कलियुगा माझी महाराष्ट्र द्वेष्ट्यांची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची शिवाजी पार्कच्या मातीचे परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची

अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी लेखणीतून उतरलेलं हे गीत आपण आता ऐकलं. आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीविषयी बोलत होतो, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेत होतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सांगलीतल्या वाळवा तालुक्यातल्या वाटे गावात झाला. लहानपणीच त्यांनी जातीय अन्यायाचे चटके अनुभवले होते. परिसरामध्ये कुठे दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलीस अण्णाभाऊंच्या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करायचे. अशावेळी लोक डोंगरात जाऊन लपून राहायचे. गावात कोणालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. अशा अनुभवांनी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला आणि याच अनुभवातून त्यांच्या मनात अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव अधिक दृढ होत गेली. लहानपणापासूनच अण्णाभाऊंना विविध छंद होते. मैदानी खेळांचा पिढीजात वारसा असल्यामुळे दांडपट्टा चालवण्यात ते अत्यंत प्रवीण होते. गर्दीपासून दूर असलेल्या डोंगर, दऱ्या, राणे आणि नद्यांमध्ये भटकणं त्यांना आवडायचं. पक्षी निरीक्षणं, शिकार, मध गोळा करणं, पोहणं, मासेमारी करणं, जंगलामध्ये एकटंच भटकणं, पक्ष्यांशी मैत्री करणं आणि जंगलातल्या पानाफुलांमधले सूक्ष्म फरक जाणून घेणं असे अनेक छंद त्यांना होते. जत्रेमध्ये जाऊन तिथल्या विविध कलाप्रकारांचं बारकाईने निरीक्षण ते करायचे. पुढे लोकगीतं, पोवाडे आणि लावण्या पाठ करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. विविध गोष्टी ऐकून त्या इतरांना सांगण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती समवयस्क मुलांचा गोतावळा जमू लागला. लोकगीतं टिपेच्या आवाजात म्हणणं, पोवाडे लावण्या आत्मीयतेने सादर करणं आणि दांडपट्ट्या चालवण्यात प्रावीण्य मिळवणं या कलागुणांमधूनच त्यांच्यातला महान कलावंत आणि जागतिक दर्जाचा लेखक घडत गेला.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: श्रोते हो, आज आपण अण्णाभाऊ साठेंविषयी बोलतोय. खरं तर अण्णाभाऊ साठेंच्या कलागुणांना गावामध्ये पुरेसा वाव मिळत नव्हता असं त्यांना वाटू लागलं. म्हणूनच त्यांनी वडिलांसोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या संघर्षाला पूर्ण विराम मात्र मिळाला नाही. पोटासाठी त्यांनी हमाली, बूट पॉलिश, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहणारा कामगार, वेटर, डोअरकीपर, कुत्र्यांची देखभाल करणारा, मुलांना खेळवणारा, उधारी वसूल करणारा, खाणीत काम करणारा अशी अनेक कष्टांची कामं केली. या संघर्षमय जीवनातून त्यांनी मुंबईतले कामगार, गरीब आणि सर्व जनतेचे जीवन जवळून पाहिलं. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि परिवर्तनवादी दिशा दिली. अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही जनजागृतीचं मोठं कार्य केलं. एक कलाकार तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते विविध उपक्रमांमध्ये आणि आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचे. चले जाव चळवळीच्या काळात वाटेगाव येथे बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे त्यांनी मुंबईमध्ये कम्युनिस्ट पक्षाचं पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून देखील काम करायला सुरुवात केली. 1950 ते 1962 हा अण्णाभाऊंच्या साहित्यिक जीवनातला एक सुवर्ण काळ मानला जातो. त्या काळात नेमकी त्यांनी कोणती साहित्यकृती आपल्यासमोर आणली याविषयी बोलूयात एका गाण्यानंतर.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय रंजक सफर हा कार्यक्रम 100.1 MHz आणि मी तन्वी गुंडे. तर आपण बोलत होतो अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृतींविषयी. तर 1950 ते 1962 हा अण्णाभाऊंच्या साहित्यिक जीवनातला सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांच्या साहित्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्यांनी 13 लोकनाट्य, 3 नाटकं, 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 1 शाहिरी पुस्तक, 15 पोवाडे, 1 प्रवासवर्णन आणि 7 चित्रपटकथा अशा विविध साहित्यकृतींची निर्मिती केली. त्यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण, महिला आणि समाजातल्या इतर सर्व घटकांचं जीवन हे प्रभावीपणे चित्रित झालं होतं. त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधली पात्रं ही समाजातली सर्वसामान्य माणसं होती. अन्यायाला, कपटाला, जातीभेदाला, सामाजिक विषमतेला अशा विविध प्रश्नांवरती त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे भाष्य केलं होतं. फकीरा या त्यांच्या कादंबरीला 1961 राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. अण्णांनी आपलं उभं आयुष्य चिरानगर म्हणजे मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये काढलं. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या 1 पेक्षा 1 कलाकृतींची निर्मिती झाली. मुंबईतल्या कामगारांचं कष्टमय दुःखाचं जीवन आणि मुंबईच्या झोपडपट्टीतलं उघडं वागडं जगणं, त्यांच्या जगण्यातलं भयान वास्तव त्यांनी पाहिलं होतं. बुकेची आग शांत करण्यासाठी होणारी ससे होलपट, अवैध मार्गाचा अवलंब, या सगळ्या गोष्टी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या आणि ते विदारक आणि अद्भुत वास्तवच त्यांनी आपल्या साहित्यकृतींमधून मांडलं. शिक्षणापेक्षा अनुभव हाच मोठा गुरु असतो या गोष्टीची अनुभूती त्यांचं साहित्य वाचताना येते. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील मान्यता मिळाली. 1961 त्यांनी रशियाला भेट दिली. तिथे त्यांनी शिवचरित्र हे पोवाड्याच्या माध्यमातून मांडलं आणि त्यांच्या साहित्याचं रशियन भाषेमध्ये भाषांतर देखील झालं. त्यांची सगळ्यात महत्त्वाची कादंबरी म्हणजे फकीरा आणि या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी प्रसिद्धी मिळाली. अण्णाभाऊंच्या साहित्यावर अनेक चित्रपटांची देखील निर्मिती झाली. 1961 त्यांच्या वैजयंता या कादंबरीवर चित्रपट तयार झाला. त्यांच्या आवडी या कादंबरीवर आधारित टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट 1969 प्रदर्शित झाला. तसंच माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ आणि अलगूज या त्यांच्या साहित्यकृतींवरही चित्रपट तयार झाले होते.

मंडळी, आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काही लोकगीतांचा आस्वाद घेतोय. आपण त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या कार्याचाही आढावा घेतोय आणि त्याच या सगळ्या साहित्यकृतींवर आणि त्यांच्या कार्यप्रवासाविषयी मी एक प्रश्न देखील विचारणार आहे एका गाण्यानंतर. त्यामुळे मी जे काही बोलते आहे त्याकडे लक्ष असू द्या श्रोते हो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर आपण अण्णाभाऊंच्या साहित्यांविषयी बोलत होतो. त्यांच्या साहित्यावर आधारित अनेक चित्रपटांची देखील निर्मिती झाली. तांत्रिकदृष्ट्या पूर्ण निरक्षर असलेल्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवासवर्णन असे सगळेच प्रकार सशक्त आणि समृद्ध केले. अण्णाभाऊ साठेंनी मराठी साहित्यातल्या कथा, लोकनाट्य यास असे सगळेच लेखन प्रकार हाताळले होते. तमाशा या लोकनाट्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊ साठेंनाच जातं. सामान्य कष्टकरी जनतेमध्ये विचारांच्या प्रचारासाठी त्यांनी या साहित्य प्रकाराचा उपयोग करून घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जनजागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवा मुक्ती संग्राम असो, या चळवळीमध्ये त्यांनी आपल्या शाहिरीतून मोठं योगदान दिलं. पोवाडं, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेमध्ये विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. नारायण सुर्वेंनी म्हटल्याप्रमाणे फक्त अण्णांमुळेच तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळ्यांचा बदलला. अण्णाभाऊ साठेंचं लेखन, त्यांचं साहित्य हे आपल्याला लढण्यासाठी बळ देतं. बहुजन शोषक व्यवस्थेला आपल्या साहित्य लिखाणातून त्यांनी हादरे दिले. अण्णाभाऊंचं साहित्य अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतं. त्यांनी आपल्या साहित्यातून अन्यायाविरोधात लढणारा, न्यायाची चाळ असणारा, स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही तत्व जोपासणारा एक नायक उभा केला. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महान साहित्यिकाची स्मृती सदैव आपल्या सर्वांच्या मनात जागृत ठेवूया, हीच त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरते. खरं तर अण्णाभाऊ साठेंची जयंती ही महाराष्ट्र शासनातर्फे लेखन प्रेरणा दिन म्हणून देखील घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून देखील साजरा केला जातो.

तर मंडळी, आता वेळ झाली आहे प्रश्न विचारण्याची. तर आपण आज बोलत होतो अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीविषयी, आणि प्रश्नसुद्धा त्याच विषयासंदर्भातला आहे. तो म्हणजे टिळा लावते मी रक्ताचा हा जो चित्रपट आहे, 1969 हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तो अण्णाभाऊ साठे यांच्या एका कादंबरीवर आधारित आहे. तर ती कादंबरी नेमकी कोणती हे तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न पुन्हा विचारते, टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट अण्णाभाऊ साठेंच्या एका कादंबरीवर आधारित आहे, ती कादंबरी नेमकी कोणती? आणि उत्तर देण्यासाठी आपले फोन नंबर तर तुम्हाला माहीत आहेतच, पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 34 किंवा 45 15 41 35, आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 2 हा STD कोड लावणं बंधनकारक असेल. मी उत्तराची वाट पाहते आहे.

तर मंडळी, आजच्या या रंजक सफरमध्ये मी प्रश्न विचारला होता की टिळा लावते मी रक्ताचा हा चित्रपट जो 1969 प्रदर्शित झाला होता त्यात तो अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीवर आधारित आहे. आणि सर्वच श्रोत्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. मी श्रोत्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, संजय गांधी, मंगला शेठ, काशीनाथ क्रमवंत, एकनाथ काळे, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मस्तकार, शुभांगी कारेकर, प्रमोद राऊत, सुधीर निजसुळे, नीलम राणे, चंदा आमरे, माधवी जोशी, राधिका चव्हाण, मिलिंद चाफेरकर, अरविंद कुलकर्णी या सगळ्याच श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन देखील. तर या कादंबरीचं नाव होतं आवडी आणि या सर्वांनीच ते बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता मी दुसरा प्रश्न विचारते, तो म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीचा रशियन भाषेमध्ये अनुवाद करण्यात आला. प्रश्न पुन्हा एकदा, अण्णाभाऊ साठे यांच्या कोणत्या कादंबरीचा रशियन भाषेमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. आणि उत्तर देण्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 4515-4134 किंवा 4515-4135. आणि जे मुंबई बाहेरचे श्रोते आहेत त्यांनी 022 हा STD कोड लावायला विसरू नका.

मंडळी, तर आत्ता विचारलेला प्रश्न होता तो म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची कोणती अशी कादंबरी आहे जिचा रशियन अनुवाद झाला आहे? तर अशा दोन कादंबऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या आहेत आणि जवळपास सर्वच श्रोत्यांनी याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. मी श्रोत्यांची नावं घेते. चंदा आमरे, सोपान राऊत, दीपा पालकर, शुभांगी कारेकर, दीपाली विचारे, नीलम राणे, माधवी जोशी, मंगला शेठ, संजय गांधी, सुधीर निजसुळे, शुभलक्ष्मी मस्तकार आणि शिल्पा तोडणकर या सर्व श्रोत्यांनी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. तर उत्तर होतं ते म्हणजे चित्रा आणि फकीरा या दोन कादंबऱ्यांचा रशियन भाषेमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. यापुढे मी तन्वी गुंडे आपल्या सर्वांची रजा घेते. भेटूया पुन्हा नवीन कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा FM गोल्ड, आकाशवाणी प्रसारण सेवा.

नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगमपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. आणि आता बातम्या विस्तृतपणे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये गैरप्रकार रोखून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना 10 वर्षांपर्यंतची कैद, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यासारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष जलदगती न्यायालयं स्थापन केली जातील. पोलिसांना FIR नोंदवल्यापासून 2 महिन्यात तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यात खटल्याचा निकाल देणं बंधनकारक असेल. आंध्र प्रदेशात भोगापुरम इथं अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं.

नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारीपू राममोहन नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 5,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळावरून येत्या 17 ऑगस्टपासून विमान वाहतूक सुरू होईल. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 18,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी या कार्यक्रमात झाली. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. आंध्र प्रदेशातल्या आदिवासी महिलांचं पारंपरिक धेमसा नृत्य यावेळी सादर करण्यात आलं. विक्रमी संख्येने त्यात महिला सहभागी झाल्या होत्या. आंध्र प्रदेशचा दौरा आटपून प्रधानमंत्री कर्नाटकात जाणार आहेत. तेल विक्री कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात केली असून नवे दर आजपासून लागू होणार आहेत. यानुसार दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2,738 रुपये, कोलकातामध्ये 2,872 रुपये, मुंबईत 2,690 रुपये तर चेन्नईत 2,906 रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. 5 किलो वजनाच्या छोटू सिलेंडरचे दरही 808 रुपये 50 वरून कमी करून प्रति सिलेंडर 762 रुपये केले आहेत. विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढवून प्रति लिटर 115 रुपये केले आहेत. वस्तू आणि सेवा कर संकलनात जुलै महिन्यात 15.4% भर पडली असून ते 2,11,000 कोटी रुपयांच्या वर पोहोचले आहेत. गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलन 1,83,000 कोटी रुपये झालं होतं. यंदाच्या संकलनात या महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवाकर महसूल 39,835 कोटी रुपये होता तर राज्य वस्तू आणि सेवाकरापोटी 47,881 रुपये जमा झाले आहेत. एकात्मिक जीएसटी संकलन 1,23,000 कोटी रुपयांहून अधिक झालं. जुलै महिन्यात एकूण परताव्याची रक्कम 13.1% वाढली आणि 29,968 कोटी रुपये झाले. परताव्याची रक्कम वजा केल्यानंतर निव्वळ जीएसटी महसूल 1,81,000 कोटी रुपयांच्या वर गेला आहे. 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी जुलै अखेरपर्यंत जवळपास 6 लाख प्राप्तिकर परतावे भरल्याची माहिती प्राप्तिकर विभागानं दिली आहे. दंड आणि व्याज लागू न होता परतावे भरायची 31 जुलै ही शेवटची तारीख होती. गेल्या वर्षी ही मुदत 16 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती आणि 7,30,00,000 जास्त परतावे भरण्यात आले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज प्रदान करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात हा पुरस्कार देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांच्याविषयीही त्यांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की मागासवर्गीय समाजात जन्म घेऊनही त्यांनी मराठी साहित्य जगात आपला ठसा उमटवला. व्हाईस ॲडमिरल एन प्रमोद यांनी आज नौदल उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. 1 जुलै 1990 पासून भारतीय नौदलाच्या सेवेत असलेले एन प्रमोद यांना 36 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय नौदलात त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक नेतृत्व भूमिका सांभाळल्या असून ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं नियोजन, सज्जता आणि इतर आघाड्यांवर त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. रशियाने युक्रेनवर काल मध्यरात्री केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 जण मारले गेले. या हल्ल्यामुळे काही इमारती कोसळल्यानं त्यांच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशियानं 2 दिवसांपूर्वीच युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं केलेल्या हल्ल्यातही 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता तर 50 जण जखमी झाले. रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि

0: बहरीनच्या मित्र राष्ट्रांना अतिरिक्त हवाई संरक्षण कुमक पाठवण्याचं आवाहन केलं आहे. आर्थिक संबंध विभागाचे सचिव सुधाकर दलेला यांनी बेनिन प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज समाज माध्यमांवर ही माहिती दिली. जयस्वाल म्हणाले की दलेला यांनी भारत आणि बेनिन यांच्यातले संबंध दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपांत्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुवांग यू सूनचा 21-12 21-11 असा पराभव केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुई लिन एंग्युएन हिच्याशी पडेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जुडोमध्ये प्रथमच भारतानं सुवर्ण कामगिरी केली आहे. भारताच्या अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी सुवर्णपदकं पटकावली तर यामिनी मौर्यानं रौप्यपदक पटकावलं. तसंच भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं रौप्यपदक आणि यशवीर सिंगनं कांस्यपदक पटकावलं. आतापर्यंत 5 सुवर्ण 12 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई करून भारत 23 पदकांसह पदतालिकेत 10व्या स्थानावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री तसंच इतर मान्यवरांनी अभिनंदन केलं आहे. केरळमध्ये पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागानं राज्यातल्या 14 जिल्ह्यांना आज अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी देण्यात आली आहे. हवामान विभागानं आज गुजरात केरळ आणि माहे इथं मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब हिमाचल प्रदेश उत्तराखंड उत्तर प्रदेश कोकण गोवा आणि ईशान्य भारताच्या काही भागांमध्ये उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवस जम्मू काश्मीर आंध्र प्रदेश कर्नाटक झारखंड मध्य प्रदेश ओदिशा तेलंगणा विदर्भ आणि अंदमान निकोबार बेटांवर वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात भोगपुरम विमानतळाचं उद्घाटन. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 192 रुपये कपात. लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना प्रदान. आणि तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: में जो उनकी फिल्म थी जवाब और दुश्मन जैसी फिल्मों में भी उन्होंने काम किया. और चलिए फिर हम यहूदी फिल्म से सुनते हैं ये गीत.

दुपारचे 2:30 वाजले. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती आणि ताल आदिताल. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे वनमाला दीक्षित यांनी आणि मृदंगम साथ आहे श्रीनाथ सोमयाजी. ऐकूया भुवनेश्वरी सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग मध्यमावती.

यांनी कर्नाटक शैलीत गायलेला राग मध्यमावती आपण ऐकलं. त्यांना व्हायोलिन साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगम साथ केली होती श्रीनाथ सोमयाजी यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.